योग बनया तेरा कीर्तन गाई, सर्व सुखा बने तेरे ओले, प्रमके परदे सतगुर खोले, रहाओ हुक्म बूज रंग रस माने, सतगुर सेवा महान निर्वाणे, जिन तू जाता सो ग्रस्त उदासी प्रवान, नाम रत्ता सोई निर्वाण, जाको मिले ओ नाम निधाना, पंत नानक ता

आठ पैर हर नाम सिमरो चले तेरे साते पासा संगत सदा नानक मिटे दुख कमाते वल वंच कर उधर पर।